ताकत आले ताकत जमे ताकत झाला आमचं ताकत जगे ताकत आधी घेणे तू ताक नाक ताक जमे ताक नाक नाक जमे ताक नाक नाक जमे ताक नाक नाक जम तारी ता जग तारी ता जन जाने को तारी दाबू तारी घेणे ताक तारी ता जग तारी ता जन जाने को तारी दाबू तारी घेणे जम तारी जग